श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

रामकृष्ण हरी एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या चांगल्या हजार गोष्टींकडे लक्ष द्या. नात्यामध्ये मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही. सन्मान प्रत्येक व्यक्तीला आवडतच असतो, पण तो प्रत्येकाला मिळतोच असं नाही. आपल्यातील क्षमता जगाला सिद्ध करून दाखवली तर मात्र जग नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. जिथे दोन घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत वाढत जाते. रामकृष्ण.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांकी सोबत। आजच्या शुभदिन आयोरे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज 20 ऑगस्ट हा दिवस सामाजिक समरसता, पर्यावरण आणि विज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे। सद्भावना दिवस, भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आजचा दिवस सद्भावना दिवस म्हणून पाळला जातो। सर्व धर्मांच्या आणि जातींच्या लोकांमध्ये आपापसातील वैरभाव विसरून प्रेम, शांतता आणि समरसता टिकवून ठेवणं हा या दिवसाचा मुख्य संदेश आहे। राष्ट्रीय अक्षय ऊर्जा दिन, नैसर्गिक ऊर्जेचे स्रोत जसे की सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जल ऊर्जेचा वापर वाढवून पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो। जागतिक डास दिन, 20 ऑगस्ट 1897 रोजी ब्रिटिश डॉक्टर सर रोनॉल्ड रॉस यांनी शोध लावला होता की मलेरिया हा आजार मादी डासामुळे पसरतो। आरोग्यविषयक स्वच्छता आणि काळजी घेण्याचा संदेश आजचा दिवस देतोय। आज भारताला तंत्रज्ञानाची नवी दिशा देणाऱ्या दोन महानायकांचा जन्मदिवस आहे। राजीव गांधी, भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान ज्यांनी 1980 दशकात भारतात माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल संवादाची पायाभरणी केली। NR नारायण मूर्ती, जगातील अग्रगण्य IT कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक, भारतीय उद्योग जगताचे शिल्पकार आणि अत्यंत साधे राहणीमान असणारे नारायण मूर्ती आज वयाची 80 वर्ष पूर्ण करत आहेत। आजचा मनभावन सुविचार, पैसा आणि यश हे आयुष्यात तात्पुरतं असू शकतं, पण तुमचं चारित्र्य, मूल्य आणि लोकांशी असलेले सद्भावनेचे नाते हेच माणसाला जगात खरी ओळख मिळवून देते। आणि आजची बोधकथा, 1981 गोष्ट आहे। 7 मित्रांनी मिळून अवघ्या 10,000 रुपयाच्या भांडवलावर इन्फोसिस कंपनीची सुरुवात केली होती। त्याकाळी भारतात संगणक आणणं आणि कंपनी चालवणं अत्यंत कठीण होतं। एकदा कंपनीच्या कामासाठी एक मोठं लायसन्स हवं होतं। एका सरकारी अधिकाऱ्याने नारायण मूर्ती यांच्याकडे लाच मागितली। जर त्यांनी लाच दिली असती तर काम एका दिवसात झालं असतं, पण जर लाच दिली नसती तर कंपनी बंद पडण्याची वेळ येणार होती। नारायण मूर्ती यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांची बैठक बोलावली आणि ठामपणे सांगितलं, आपली कंपनी बुडाली तरी चालेल, पण आपण चुकीचा आणि भ्रष्ट मार्ग स्वीकारणार नाही। आपली मूल्य आणि आपला प्रामाणिकपणा हीच आपली खरी संपत्ती आहे। त्यांनी लाच न देता कायद्याच्या मार्गाने लढा दिला। काम व्हायला वेळ लागला, पण त्यांनी कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही। पुढे जाऊन याच प्रामाणिकपणाच्या आणि मूल्याच्या बळांवर इन्फोसिस ही जगातली सर्वात विश्वासू आणि मोठी कंपनी बनली। आजच्या दिवशी हेच शिकायला मिळतंय की यश मिळवताना शॉर्टकट शोधण्यापेक्षा प्रामाणिकपणाचा आणि मूल्यांचा मार्ग निवडा। जेव्हा तुमच्या कामात सचोटी असते तेव्हा यश उशिरा का होईना पण कायमस्वरूपी मिळत असतं। तेव्हा श्रोते हो, आज 20 ऑगस्टचा हा दिवस दोन गोष्टी शिकवतोय, सद्भावना दिवस आणि आपल्याला माणसांशी प्रेमानं आणि समरसतेनं जगायला शिकवतो। तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

20 ऑगस्ट श्रीराम समर्थ दास विषयाचा झाला सुख समाधानाला आचवला. सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय. त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय. मिठाचे खारटपण साखरेचे पांढरेपण यास नसे वेगळेपण तैसे देह आणि दुःख जाणं. देहाने जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला. सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला. रामकृष्णादिक अवतार झाले परिदेहाने नाही उरले. स्वतःचा नाही भरोसा हे अनुभवास येई परिवियोगाचे दुःख अनिवार्य होई. देह दुःख फार अनिवार्य चित्त होई नित्य अस्थिर. देहाचे भोग देहाचेच माथी ते कोणास देता येत नाहीत कोणाकडून घेता येत नाही. आजवर जे जे काही आपण केले ते प्रपंचाला अर्पण केले स्वार्थाला सोडून नाही राहिले. अधिकार संतती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रीती या सर्वाचे मूळ नाही स्वार्था पडते अखेर दुःखालाच कारण होते. जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले हाती आले असे नाही झाले. ज्याचे करावे भूतभारी थोडे चुकता उलट गुरगुरी ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण. प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे. म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला. विषयातून शोधून काढले काही दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही. म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐशानं कोणी ऐकिला वा देखिला. ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास. दास विषयाचा झाला तो सुख समाधानाला आचवला. ज्या रोपट्यास घालावे खतपाणी त्याचेच फळ आपण घेई. विषयास घात खातले खच जाणं तरी कैसे पावावे समाधान. प्रपंचातील संकटे अनिवार्य कारण प्रपंच दुःखरूप जाणं. आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यांनी विषयी चित्त गुंतविले. कडू कारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले तैसे विषयास सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले. प्रपंचातील उपाधी देश असे सुखदुःखाची प्राप्ती संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती जगातील मानसन्मानाची गती आधुनिक विद्येची संगती न येईल समाधानाप्रती. प्रपंचातील सुखदुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी. नामातच जो राहिला नामा पडता आठवण नाही झाला परमात्मा तारतो त्याला हाच पुराणीचा दाखला. नका करू अटाटी राम ठेवावा कंठी जान

0: श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार।
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची। सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं। हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे, पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का। शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे। त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता। आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का? याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत। काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता। खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो। मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो। कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात। तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का?
1: अर्थातच, नक्कीच करता येतो। मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतीचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात।
0: क्या बात आहे। श्रोते हो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या। संपर्क लीगल शील्ड 7385340454।

0: जब आप गुरु के शब्दों को अपने जीवन का आधार बना लेंगे तो यह मानव जन्म व्यर्थ जाने के बजाय परम सार्थकता को प्राप्त कर लेगा। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साधो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
2: भाग क्रमांक 50 बात तथागता कितलाक विचारात जागाडात निराशा आयस हाव यसन आक्रमण तू पलटाई लाव तरी भी तुन ज्ञान भटकाडासाठे मारनी पलघडी करेल हल्ला तू पलटाई लावा कानाडोया करी तिराईत रहीशिनी समानता खाई शील समाईशिनी तवय कोठे बहुदिन्या तुना ज्ञान ठियाले फै लागिवन आणि बठ्ठा जगना समदा फेरानं ज्ञान तुले जाय तू बुद्ध जाया खरं काय खोटं काय समजणारा बुद्ध जाया माणूसना दुखना मुई लागे तू घ्या आणि ते वर्णा उपाय बी तू धुंडा येरायरमा अटकेल जलम मरणा सिद्धांत प्रत्युत्य समुत्पाद सिद्धांत तू मांडा आणि लोकेसना कल्याणना परवास आठ पायथऱ्यासना रस्ता तू दाखाडा तू इशारा कया मरा बाजतना सुख शांतीकडे आणि माणूसना आनंद समाधान मुक्तीकडे परिनिब्बान म्हणजे मुक्ती म्हणजे मरण पर मरण दुःख करो कसाले मरणले आंगवरले हो ते तिराईत सारखं गंभीर धीर वैशिनी देखो काढ आणि मरण सार्थके लागणं परिनिब्बान बोधवय जिंदगीना शेवट समाधान थाई खुशी थाई कर्तव्य पुरपाठ करा थाई तू लिहा अंगवरे अशी हिंमत आणि ताकात रास परिनिब्बान मुक्ती मजार कसा ना असू कसा निमाया कोणती हावना कोणता लोभ इथली मजबूती आणि देताई रास अखेरना सासले बात था गेता परिनिब्बान मुक्तीना परवास मधार माणूसना जिंदगी मा हरेक ना वाटे येतच अडथळा सामना कराना टाईम टक्करण्या लढाया नको तितला उसळ जागना डोम दुखना कितला तरी लागल धार असुसनी सगा सगासना ताता तोड भय सगा सोयरासना मरण भय है किलवान पण अज्ञानना भय माणूसना जिंदगी मा रुटी पटेल शे भेव भेव न कारण दुकाना ना अज्ञान म्हणजे समजे उमेशिनी ज्ञानना तप खाई अज्ञानना अंधार वस खतम त्यांबरोबर जास भेव भी बात थागता ज्ञान तपले तू ज्ञान तप बनाड आणि ध्यान साधना मातला करम कुवांडले दिनी मूठ माती ध्यान मातली मुद्दानी देवता करी तू बाद ध्यान मातला लोभीपणा ध्यान मातला नफा फायदा अशा सम सम करी खतम आणि ध्यानले दिनी ज्ञानी जोड अल्लग प्रकार थाई दखानं त्याले निरखणं चिंतन करणं दूर थाई एक जीव वैशिनी चिंतन मनन करणं आणि त्यांना बरं वाईट त्यांना बरं वाईट साफलं असा ज्ञानना पंधरा दर्शिनी तुझी मनशुद्धी उभी राहिली मनशुद्धी विपस्याना म्हणजे अल्लग वैशिनी निरखणं त्यामा कोणतंच करम कुमाण ना नि श्रद्धा मनशुद्धी म्हणजे मनी एकजूट कोणाबी सहारा बिगर दूर थाई अनुभव लेवानी गोट मनशुद्धी म्हणजे समस्यासना शोध आणि कारणेसनी झामल चाफल मनशुद्धी म्हणजे शरीरनी निमणी विज्ञानिक जाणीवशे मनशुद्धी म्हणजे मन मातला विचारेसले दूर थाई दखणं मनशुद्धी म्हणजे खरा खोटानी परिचिती येणारी ज्ञानी समाधी मनशुद्धीले विरोध बी झाया काही ठिकाणी सुधारणाना नाव खाले आई एक चालशे आंबेडकरवाद मातली आक्रमकता कमी करानी या बाजत असावी आरोप करतास बुद्धनी मनशुद्धी सांगीस कोठे
3: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।

0: विद्यावाणी आपण ऐकत आहात विद्यावाणी आपलं विद्यापीठ आपला रेडिओ फक्त 107.4
1: 107.4 एफ एम वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. आज या कार्यक्रमाचा भाग 9 आम्ही प्रसारित करीत आहोत. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
2: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और उनके विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद.

0: श्रोतेहो, आताच आपण युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद
1: या कार्यक्रमाचा भाग 9 ऐकलात.
0: हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय यांच्या सहकार्याने विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून प्रसारित करण्यात आला. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM.

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337366.

रामकृष्ण हरी एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या चांगल्या हजार गोष्टींकडे लक्ष द्या. नात्यामध्ये मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही. सन्मान प्रत्येक व्यक्तीला आवडतच असतो, पण तो प्रत्येकाला मिळतोच असं नाही. आपल्यातील क्षमता जगाला सिद्ध करून दाखवली तर मात्र जग नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. जिथे दोन घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत वाढत जाते. रामकृष्ण.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांकी सोबत. आजच्या शुभदिन आयोरे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 20 ऑगस्ट हा दिवस सामाजिक समरसता पर्यावरण दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. सद्भावना दिवस. भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आजचा दिवस सद्भावना दिवस म्हणून पाळला जातो. सर्व धर्मांच्या आणि जल ऊर्जेचा वापर वाढवून पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जागतिक डास दिन. 20 ऑगस्ट 1897 रोजी ब्रिटिश डॉक्टर सर रोनॉल्ड रॉस यांनी शोध लावला होता की मलेरिया हा आजार मादी डासामुळे पसरतो. आरोग्यविषयक स्वच्छता आणि काळजी घेण्याचा संदेश आजचा दिवस देतोय. आज भारताला तंत्रज्ञानाला देणाऱ्या दोन महानायकांचा जन्मदिवस आहे. राजीव गांधी, भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान ज्यांनी 1980 दशकात भारतात माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल संवादाची पायाभरणी केली. NR नारायण मूर्ती, जगातील अग्रगण्य IT कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक, भारतीय उद्योग जगताचे शिल्पकार आणि अत्यंत साधे राहणेमान असणारे नारायण मूर्ती आज वयाची 80 वर्ष पूर्ण करत आहेत. आजचा मनभावन सुविचार. पैसा आणि यश हे आयुष्यात तात्पुरतं असू शकतं, पण तुमचं चारित्र्य, मूल्य आणि लोकांशी असलेले सद्भावनेचे नाते हेच माणसाला जगात खरी ओळख मिळवून देते. आणि आजची बोधकथा. 1981 गोष्ट आहे. 7 मित्रांनी मिळून अवघ्या 10,000 रुपयाच्या भांडवलावर इन्फोसिस कंपनीची सुरुवात केली होती. त्या काळी भारतात संगणक आणणं आणि कंपनी चालवणं अत्यंत कठीण होतं. एकदा कंपनीच्या कामासाठी एक मोठं लायसन्स हवं होतं. एका सरकारी अधिकाऱ्याने नारायण मूर्ती यांच्याकडे लाच मागितली. जर त्यांनी लाच दिली असती तर काम एका दिवसात झालं असतं, पण जर लाच दिली नसती तर कंपनी बंद पडण्याची वेळ येणार होती. नारायण मूर्ती यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांची बैठक बोलावली आणि ठामपणे सांगितलं, आपली कंपनी बुडाली तरी चालेल, पण आपण चुकीचा आणि भ्रष्ट मार्ग स्वीकारणार नाही. आपली मूल्य आणि आपला प्रामाणिकपणा हीच आपली खरी संपत्ती आहे. त्यांनी लाच न देता कायद्याच्या मार्गाने लढा दिला. काम व्हायला वेळ लागला, पण त्यांनी कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. पुढे जाऊन याच प्रामाणिकपणाच्या आणि मूल्याच्या बळांवर इन्फोसिस ही जगातली सर्वात विश्वासू आणि मोठी कंपनी बनली. आजच्या दिवशी हेच शिकायला मिळतंय की यश मिळवताना शॉर्टकट शोधण्यापेक्षा प्रामाणिकपणाचा आणि मूल्यांचा

हा मार्ग निवडा. जेव्हा तुमच्या कामात सचोटी असते तेव्हा यश उशिरा का होईना पण कायमस्वरूपी मिळत असतं. तेव्हा श्रोते हो, आज 20 ऑगस्टचा हा दिवस दोन गोष्टी शिकवतोय, सद्भावना दिवस आणि आपल्याला माणसांशी प्रेमानं आणि समरसतेनं जगायला शिकवतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. Oh,

20 ऑगस्ट श्रीराम समर्थ दास विषयाचा झाला सुख समाधानाला अचवला. सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय. त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय. मिठाचे खारटपण साखरेचे पांढरेपण यास नसे वेगळेपण तैसे देह आणि दुःख जाणे. देहाने जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला. सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला. रामकृष्णादिक अवतार झाले परी देहाने नाही उरले. स्वतःचा नाही भरोसा हे अनुभवास येई परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई. देह दुःख फार अनिवार्य चित्त होई नित्य अस्थिर. देहाचे भोग देहाचेच माथी ते कोणास देता येत नाहीत कोणाकडून घेता येत नाही. आजवर जे जे काही आपण केले त्याचे प्रपंचाला अर्पण केले स्वार्थाला सोडून नाही राहिले. अधिकार संतती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रीती या सर्वाचे मूळ नाही स्वार्था पडते अखेर दुःखालाच कारण होते. जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले हाती आले असे नाही झाले. ज्याचे करावे भूतभारी थोडे चुकता उलट गुरगुरी ऐसे स्वार्थपूर्ण हे जन हे ओळखून वागावे आपण. प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे. म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला. विषयातून शोधून काढले काही दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही. म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐशानं कोणी ऐकिला वा देखिला. ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागेल असं. दास विषयाचा झाला तो सुखसमाधानाला आचवला. ज्या रोपट्यास घालावे खतपाणी त्याचेच फळ आपण घे. विषयास घात खातले खच जाणं तरी कैसे पावावे समाधान. प्रपंचातील संकटे अनिवार्य कारण प्रपंच दुःखरूप जाणं. आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यांनी विषय चित्त गुंतविले. कडू कारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले. तैसे विषयास सुख मानवले दुःख मात्र अनुभवास आले. प्रपंचातील उपाधी देच असे सुखदुःखाची प्राप्ती. संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती जगातील मानसन्मानाची गती आधुनिक विद्येची संगती न येईल समाधानाप्रती. प्रपंचातील सुखदुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी. नामातच जो राहिला नामापडता आठवण नाही झाला. परमात्मा तारतो त्याला हाच पुराणीचा दाखला. नका करू अटाटी राम ठेवावा कंठी जानकी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतीचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. श्रोते हो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: विद्यावाणी आपण ऐकत आहात विद्यावाणी आपलं विद्यापीठ आपला रेडिओ फक्त 107.4
1: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. आज या कार्यक्रमाचा भाग 9 आम्ही प्रसारित करीत आहोत. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
2: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और उनके विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद.

श्रोतेहो, आताच आपण युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद या कार्यक्रमाचा भाग 9 ऐकलात. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय यांच्या सहकार्याने विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून प्रसारित करण्यात आला. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM.